सा थियो इलाडो बुद्धि मजो आयो ना भगवान ती नवाणी सब गद गातल लाडन भी घणी मशहूरियत हासिल कई आहे ए रुगो भगवान ती नवाणी सा गद ना पने कमला की सोनी ए कला हजारिया सा गद गातल गीतन भी घणी मशहूरियत हासिल कई आहे